काम कर ओगिरी वापस अची वया एकदम हो बीहर तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में जो नालो आहे वाइटेशन जी स्किन ब्यूटी शो स्पॉन्सर्ड आहे बाबा वाइटेश ब्यूटी प्रोडक्ट ऐं थोरा ॾींहं चाहियो था स्किन ब्यूटी प्रोडक्ट ॻाल्हि आहे जेके माण्हू वरी इहो सोचे